0: ಸಮಯ 10 ಗಂಟೆಯಾಗಲಿದೆ. ಇನ್ನು ಮುಂದೆ ರವಿವಾಸರಿ ಅಖಿಲ ಭಾರತೀಯ ಸಂಗೀತ ಸಭಾ ದೆಹಲಿ ಕೇಂದ್ರದ ಸಹ ಪ್ರಸಾರದಲ್ಲಿ ನಟರಾಜ ವಿಆರ್ ಹಾಗೂ ಸಂಗಡಿಗರಿಂದ ನಾದಸ್ವರ ವಾದನ, ವಿಶೇಷ ತವಿಲ್ ಎಸ್ ಸುಧಾಕರ್ ಅವರಿಂದ.
1: आज की रविवासरीय अखिल भारतीय संगीत सभा के कार्यक्रम में हम आपको वीआर नटराजू
2: और उनके साथियों द्वारा प्रस्तुत नादस्वरम वादन सुनवा रहे हैं. वीआर नटराजू कर्नाटक के कोलार जिले के बेत मंगला के एक